0: ಆತ್ಮೀಯಕ್ಕೆ ಅರ್ಹತೆ ಏಂದು ರಾಮ್ ಮಾತ್ರ ಕಲಾ ಏನಡಿದ್ದು ಶಿಲ್ ಪಾಡ್ರ ನಾ ಏನ್ ನಿದ್ದಿ ಕಲಾ ಏರ ಅದಕ್ಕೆ ಅಮ್ ಜೀವಂ ಅಮ್ ಎತ್ತೆ ಭಾತ್ ಕುರಾನ ಅದಿನ್ ಪೀರಾನ ಬೆಲೋ ಕಲಾ ಕಿನಾ ಏ ದೇಖೆ ಅಯ್ಯತೆ ಆಮಕ್ಕೆ ಗರೀಬ್ ದುಃಖಿ ಮನಿ ಬೆಲೆ ಆಮೆಕೆ ನಂಗೆ ತು ವೇಡ್ ಕೆತಿ ಉದಿಮ್ ತಿ ಆಮ್ ಭಾತ್ ಕೋಮಮ್ ಪಿಯುಮಮ್ ಇದ್ ಬೆಲೋ ಕಲಾ ಚಿಲ ನಾಲೆ ಏದೇ ಕೆತೆ ಹಿ ಚಿಂದಾರೆ ಅಮ್ ಗೀತೆ ಆಯಾತೆ ಅನ್ ಅದಿ ಉದಾಸೇರಿ ಮಂದಾ ಏಕದಮ್ ನರ್ಬಸೇರ ನಾರಾಜೇರಿ ಮಂದಾ ಅದ್ ಚಿಲ ಆತೇರ ನೇರ ಚಿಲ ಆತ್ಮೀಯಕ್ಕೆ ಬಾದು ಚಿಲ ಎಬ್ಬೆಕೆ ಕಲಾಕಾರ ನಡ್ಪೇರ್ ಎಬ್ಬೆಕೆ ಹಮಕ್ಕೆ ಅಮ್ ರೇಡಿಯೋ ತ್ಲೆ ಬೆಲೆಕೆ ದಾದೇರ್ ಬೈ ಬೆಲ್ವೆಂದ್ರ ಆಮ್ ಬೆಲ್ವೆನ್ ಮಮ್ ಚಿಲ ಇನಾತ್ಲೆ ಬೆಲೆಗೆ ಆರ ಬೈಯೋ ಬೇಕೆ ನಂಗೆತ್ ನಂಗೆ ತಾಪ್ಲೋ ಕಮೈ ದಮೆ ಚಾಯ್ ದಾನ ಬೆಲೆ ಚಿಲ ಅವಿಂದು ಕಲಾ ಮೆನ್ ಆತ್ಮೀಯಕ್ಕೆ ಅದು ಬೈಯೋ ಪೇರ್ ಸಮು ಹಿಸಾಬ್ತಿ ಬೆಲೆ ಚಿಲ ಅನ್ನ ಸಮು ಬನಾಜ್ ಕುಲಿ ಏಕೆ ನಾ ತೋ ಬಾನಿಗ್ ಬಕ್ಕೆಲ್ ಬಕ್ಕೆಲ್ ಲಕಾಟ್ ಖಾಜಾ ಸರ್ಬನ್ ಬನಾಕ್ ಮೋ ಅದು ಸಾಬೂನ್ ಉಲ್ ಬೆಲ್ ಬನಾಕ್ ಮೋ ಉದ್ ಬೋತಿಲ್ ಬನಾಕ್ ಮೋ ಚಿಲ ಅದ್ ಬೆಲೊ ಕಲಾ ಹೈ ಕಲಾ ಹೈ ಆತ್ಮೀಯಕ್ಕೆ ಇವಾದು ಚಿಲ ಪಾಠ ದಾನ ಏನ ಪಾಡು ನಾನು ಪಾಟಲ್ ಕೇರಲ್ ಲೋಗೆ ನೋಡ್ ಪೇರ್ ಚಿಲ ಕಿ ತಿಜನ್ ಬಾಯಿ ಮೆನ್ ಮೋ ಚಿಲ ಇದ್ ಬೆಲೆ ಪಂಡವಾನಿ ಗಾಯಿಕಾ ಛತ್ತೀಸ್ಗಢ ಇತ್ತ ಚಿಲ ಛತ್ತೀಸ್ಗಢ ತ ಆತ್ಮೀಯಕ್ಕೆ ನಾ ತೋ ಆತ್ಮೀಯ ಬೆಲೋಕತೆ ಋತು ವರ್ಮಾ ಛತ್ತೀಸ್ಗಢ ಇತ್ತ ಯಾರು ಎಮ್ ಬಸ್ತರ್ ತಿ ಎಮ್ ಹಲ್ಬಿ ತ ಗಾಯಿಕಾ ಏನೋ ಚಿಲ ಪಾಡು ರಾನ ನೋಡ್ ಪೇರ್ ಗೆಲ್ಮನಿ ದೇವಿ ಮೆನ್ ಮೋ ಚಿಲ ಆತ್ಮೀಯ ಚಿಲ ಅವ್ರ ಬೆಲ್ ಲೋಕ್ ಮೆನ್ ಮೋ ಮಾತ್ರ ಈ ಲೋಕ್ ಪಡೆ ಲಿಖೆ ಲೋಗ ಆಗಿ ಈ ಲೋಕೆ ಹೋಶಿಯಾರಿಕುಲ್ ಅಪ್ಲೋನ್ ಕಲೆನೆ ಮುಂದೆಲ್ ಪುಚ್ಚೋ ಮಾಂತರೇಕೆ ಅಮ್ ಅನ್ಪಡ ಚಿಲ ಪಡೆ ಲಿಖೆ ಹೇರಾವಿನ್ ಆ ಲೋಗೆಕೆ ಆ ಲೋಗೆಕೆ ಅಪ್ಲೋನ್ ಕಲೆನೆಕೆ ಬಾಟಲ್ ಪುಚ್ಚೋಡಾ ಚಿಲ ಪುಚ್ಚೋ ಪುಚಾವಿನ್ ಗೋ ಅವ್ಗೆ ನಾ ತಿನ್ನೋಟ್ ಭಾದು ಕಿ ಆ ಲೋಗ ಪಡೆ ಲಿಖೆ ಹೇರಾವಾಗ ಲಾಜ್ ಏರ್ ಚಿಲ ಅಪ್ಲೋ ಕಲೆನೆಕೆ ಬಿತ್ರಾಮ್ ಪಕಿಕ್ ಮೋ ಮಾಂತರ್ ಈತೆ ಪಕಿತಾನ ಹೇರ ಅಪ್ಲೋ ಕಲೆನೆಕೆ ಹಾರೆ ಮೋ ಕಪಾಡೋಡಾನ ಪುಚಿರಾನ ಚಿಲ ಏನೋಟ್ ಕಿ ಪಾಡ್ರು ಜೆ ಪುಂದನ್ನು ಪಾಡ್ರು ಮಾತ್ರ ಆಮ್ ಪುನಾಮ್ ಚಿಲ ಪುತ್ತವಾಗಿ ಲೋಕ್ ವೆನ್ನಿಕುಲಿ ಹೇ ಅದ್ ಬೆಲ್ ಪಾಡ್ರು ಅನಾಯ್ ರೇ ಚಿಲ ಎಬ್ಬೆಕೆ ಎಬ್ಬೆ ದಿನಂ ದಿನಂ ದುನಿಯಾ ಎಲೆಗೆ ಜಾಮೆಂದ ಕೋ ಅದ ಬೆಲ್ ವೆಂದಾರ್ ಪೇರ್ ಹಾ ಅದಿನ ಅದ್ ಪಾಡು ಪುತ್ತ ಅದಿನ್ ಕುಯೂರ್ ಚಿಲ ಆ ರೆಚ್ಚ ಪಾಡೋಟ್ ಪೇರ್ ಎಬ್ಬೇಕೆ ಅದಕ್ ಪೇರ್ ಹೀನಾಮ್ ಬೆಲ್ ತೋಂದೋಡ್ತ ಚಿಲ ಆತ್ನಿ ಪೇರ್ ಅವ್ರ ಕನ್ನ ಅವ್ರ ಬೆಲ್ ಕುಯಿ ಓಡ್ತಾರ ಪಾಡು ರಾನು ಚಿಲ ಜಸೆ ಎಬ್ಬೇಕಿ ಅನ ಈ ನಾ ತೋದ್ ಗುಂಡಾದೂರ್ ಕಲಾ ಮಂಚತಿ ಚಿಲ ಅನಾತ ಚೇ ಪಾಲೇರ್ ಬೆಲೆ ಚಿಲ ಅನಾತ್ ಲೋಗ್ ಈ ಜುವಾನ್ ಕುಲ್ ಚಿಲ ಜಮ್ಮ ಕೆ ಲಾಪಿ ಲಾಪಿ ಏನು ಚೆನ್ನೇದು ಆತ್ಮೀಯಕ್ಕೆ ಪಿದಿರ್ ಕಮಾಯ್ತಾನ ಐಕೆ ದೆನ್ ಗೋ ಎದಿರ್ಕ ಕಮಾಕಿರ ಮಂತ್ರ ಪಿದಿರ್ ಕಮಾಯ್ತಾನ ಏಕಾಏಕಿ ಚಿಲ್ಲ ತೋ ಅಮ್ಗ ಅದ್ದಿ ಪಿದಿರ್ ಕಮಾಯ್ತಾನ ಮಂದ ಎದ್ಬೆಲೆ ಚಿಲ ಇನ್ನೇ ರಚನೆ ತೊಲ್ಲಿಗೆ ಚೈ ಬುಡಿ ಚೆನ್ನೋಡೆಲ್ ಚಿಲ ಆಮಕ್ಕೆ ನಾ ಪತ್ತಿ ಚಂದ ದೆನ್ ಕಮಾಯ್ತಾ ದೆನ್ ಇನ್ ಪತ್ತಿ ಚಂದ ಅಮ್ಗ ಚೆನ್ನಮ್ಮ ಐಕೆ ತೋ ಅಮ್ ಜೋ ಪಿದಿರ್ ಕಮಾಚ್ ಮೇಂದ ಐ ಪಿದಿರ್ ಇನ್ ಪೇರ್ ಅಮ್ ಪತ್ತಿ ಚಂದ ಮಮ್ಮಕ್ಕೆ ಆಗಿ ಏಕೆ ಅಮ್ ಕಲಾ ಅಮ್ ಬಿತ್ರಾಮ ಜೊತೆ ಕಲಾ ಕಲಾ ಮೇನ್ಮೋ ಅದನ್ನ ಪುಚಿರಾನ ತೆಬೇರ ಎನ್ಕಿ ಅಮ್ ಇತಿ ಬೆಲೆ ಇನಾ ಬೆಲ್ ಪೇರ್ ಸೀದಾ ಈ ಅಮ್ ಐಸಿಲ್ ಮಾ ಚಿಲ್ಲ ಕಲಾ ಅದ್ ಕುಬೆ ಮಾನ್ ಮೇನ್ ಮೋ ಚಿಲ ಕುಬೆ ಮಾನ್ ಮೇಂದ ತೋ ಈತಿ ಬದು ತೋ ಎಬ್ಬೆಕೆ ಈ ಪಾಟಲ್ ಗೆ ಉಬೋ ಮಮ್ಮಿ ಉಡ್ ಬಡ ತಲಿ ಪೋಲ್ ನಾನು ಅವೇರ ಇನ್ ಬೆಲ್ ಕೂಬ್ ಉಬ್ರಾಣತಾ ಮಂತರ ಅಮ್ ಡಾಕ್ಟರ್ ಅವ್ರ ಬರ ಪಾಟಲ್ ಮೇನ್ ಮೋ ಅಲ್ ಅವಿನ್ ಬೆಲೆ ಎರ್ಪಿ ಪಾಲ್
1: एक मजबूत घर बिल्कुल उस पिता की तरह होता है जो हर मौसम सह कर भी घर की नींव को कभी हिलने नहीं देता।
2: आपके घर के लिए भरोसे का दूसरा नाम चेटिनाड सीमेंट का मैक्स क्रीट सीमेंट 64 सालों की बुनियाद के साथ चेटिनाड सीमेंट द परफेक्ट कंक्रीट चॉइस।
3: जीएसटी काउंसिल ने बीमा पर लगने वाले 18% टैक्स को घटाकर जीरो कर दिया है। ऐसे में जीवन बीमा लेने वालों को अब सिर्फ इंश्योरेंस का प्रीमियम ही भरना होगा और इस पर कोई भी अतिरिक्त टैक्स नहीं देना होगा। ये हेल्थ इंश्योरेंस लेने वालों के लिए बड़ा फायदा है क्योंकि LIC को पहले से ही इनकम टैक्स में छूट मिली हुई है। वहीं अब GST भी हटने से बीमा लेना फायदे का सौदा होगा।
1: एक मजबूत घर बिल्कुल उस पिता की तरह होता है जो हर मौसम सह कर भी घर की नींव को कभी हिलने नहीं देता।
2: आपके घर के लिए भरोसे का दूसरा नाम चेटिनाड सीमेंट का मैक्स क्रीट सीमेंट 64 सालों की बुनियाद के साथ चेटिनाड सीमेंट द परफेक्ट कंक्रीट चॉइस।
4: GST परिषद कमर्शियल बिजनेस के और सरल बनाली से बस ट्रक एम्बुलेंस ऊपर एवर एक समान 18% कर लागे दे आगे ये 28% रहे। एचएस कोड क्लासिफिकेशन चो गिरधा करलो बिना ऑटो पार्ट्स उपरे एबर एक समान 18% कर होली से ये काम ले कल पुर्जा बनातो कंपनी अरु घेंतो लोग अरु सप्लायर्स चो चीपा गुचे दे एच ई संगे कल पुर्जा चो अमरातो काम भले सरल हो दे बिजली ले चलतो बीती गाड़ी उपरे 5% कर लागे दे ए मन्ने काही बदलाव नहीं होली से बिजली ले चलतो सपाई गाड़ी दुई चक्का बीती गाड़ी अरु तीन चक्का बीती गाड़ी उपरे 5% कर चो लाभ मिलते रह दे असन ले ये मन सपाय कम जीएसटी दर बीती गाड़ी मंचो विकल्प बनु रह दे
5: जीएसटी काउंसिल तोरु वाणिज्यिक कारोबार तगा टैक्स तुन और वन सरल बना की तोड़ बस ट्रक और एम्बुलेंस गाड़ी की नगा इंजे ओंडोई लेकिन 18% टैक्स किसी तोड़ मुन्ने अद 28% मत्ता एचएस कोड क्लासिफिकेशन किन परवा की वलेवा गाड़ी ना सामान तपोरो इंजे ओंडोई 18% टैक्स किसी तोड़ इत बुताते यू सामान पाड़नोर और सामान तच इनोड़ तिप्पाल कम आता और सामान तत्ता ओयन बूता सरल आयना उम्मीद मिंदे इलेक्ट्रिक गाड़ी न पर्रो मुन्नीटा लेकिन 1% टैक्स मंता नेलता माटा इद मिंदे की इलेक्ट्रिक गाड़ी नगा बाताय बदलाव आयो कोंडे इलेक्ट्रिक गाड़ी इलेक्ट्रिक मोटरसाइकिल और इलेक्ट्रिक मूंड चक्का ना गाड़ी 1% जीएसटी मोला तेने दोर किता अदेन के अव सोबेर कम टैक्स ता गाड़ी बने मास मंता
0: गवादु मैं तो रिचर्ड पाटेल
6: पाटेल
0: जिला तो वादु ऊबल ऊबड़ को ऊबुंगी उरे चबाऊरा
6: बाऊरा ऐसे
0: मात्र ऊबल नड़ मनें दवाए क्यों का और वे लोग डग गए रात चिला पार्ट आए रात पर और बन रे चबाऊरा तो इने के अम्ल गॉड चिला लोग कविता पार्ट में मो आदि आदि ने के पार्ट रन मन जाए सरवन कुमार मानिकपुरी सरवन दास मानिकपुरी तो आली दिन वेंदाम घाट मुन्नी
6: ओ इदिन अमर बलवेना मा और अमदादर भाई हो
0: ठीक है
7: मचो पहिल कविताचो शीर्षक आहे आम्ही बस्तरिया मोंडने बांधू पागा आम्ही बस्तरिया मोंडने बांधू पागा आम्ही बस्तरिया मोंडने बांधू पागा कुकडा बासी उठून भाती आम्ही नेऊ नांगर कुकड़ा बासी उठून भाती आमी नेऊ आऊ नांगर तुमाने पेज धरन भाती पसना फुटाऊ आऊ जांगर तुमाने पेज धरन भाती पसना फुटाऊ आऊ जांगर आमी बस्तरिया मुंडने बांधू आऊ पागा आमी बस्तरिया मुंडने बांधू आऊ पागा मंडिया पेज चो टर टरा सुवाद देख करुआ खूबे सितर मंडिया पेज चो टर टरा सुवाद देख करुआ खूबे सितर आमचो रांचो शोभा बड़ा सत लम्हा कोडरी चितर टुकनी धरुन आमी बेचुआ टेमरु महू तेतर टुकनी धरून आमी बेचुवाऊ टेमरु महू तेतर आमी बस्तरिया मुंडने बांधुआ पागा आमी बस्तरिया मुंडने बांधुआ पागा टेड़गा चोंगी टेड़गा नांगर बहाने धरुआ झूठी टेड़गा चोंगी टेड़गा नांगर बहाने धरुआ झूठी आमचो रान कितरो सुंदर सरगी सीवना लिटी आमचो रान कितरो सुंदर सरगी सीवना लिटी आमी बस्तरिया मुंडने बांधुआ पागा आमी बस्तरिया मुंडने बांधुआ पागा रांचो सिंधी कांदा फूटू बोड़ा छाती रांचो सिंधी कांदा फूटू बोड़ा छाती डोंगरी पहाड़ी पखना ढोड़ी टेड़गा मेड़गा घाटी डोंगरी पहाड़ी पखना ढोड़ी टेड़गा मेड़गा घाटी रामी पंड की कोयली गीत गावसत हरिक ने मातुन भाती, रामी पंड की कोयली गीत गावसत हरिक ने मातुन भाती। आमी बस्तरिया मोंड ने बांधुआ पागा, आमी बस्तरिया मोंड ने बांधुआ पागा। रान धन के आमी बचाऊ सब चो होए दे बाड़ती, रान धन के आमी बचाऊ सब चो होए दे बाड़ती। रान रलो ने खूबे बरसा होए दे कमानी होए दे सुंदर, रान रलो ने खूबे बरसा होए दे कमानी होए दे सुंदर। घुड़ुड़ घाड़ बादर गरजे दे, घुड़ुड़ घाड़ बादर गरजे दे, बरसा हो बरसा खूबे होए दे, बरसा खूबे होली जाले जीवना ने उजर होए दे, बरसा खूबे होली जाले जीवना ने उजर होए दे। आमी बस्तरिया मुंड ने बांधुआ पागा, आमी बस्तरिया मुंड ने बांधुआ पागा। मचो दूसर कविता चो शीर्षक है लूला पाड़लो आमा, लूला पाड़लो वामा, लूला पाड़लो आमा, कोंदा गावलो गीत, कोंदा गावलो गीत, भय